मुख हर हर नाम चव्या, सब चवे हर हर नाम करते, असंग गणत हर त्यावे, सो तन तन हर संत साधु, जो हर पौ करते पावे, सो सफल दर्शन देहो करते, जिस हर हिरदे नाम सच चव्या, तू थान तनंतर हर एक, हर एको एक रव्या, तेरी भगत भंडार असंख, जिस तू देवे मेरे स्वामी तिस मिले, जिसके मस्तक गुरहास, तिस हिरदे हर गुण टिके।